जी हाँ समय प्रोग्राम है रोशन सुबह मामा जो मेज़बान नेमत अल्हा जुणे जो समय अवां खे बुधाईंदासीं त जिन भी दोस्तन पंहिंजो सवाल हिन हफ़्ते जो नोट नाहे कयो त उहो बिल्कुलु असां अव्हांखे वरी बि सवाल नोट करियूं पिया छो त असांजो जेके पंहिंजे सिंध जो समूरो जेको नेटवर्क आहे सिंध जो तमामु वॾे में वॾो नेटवर्क आहे उहो आहे GFM 88 जो त असांजा कमर्शल्स बि तमामु हलंदा आहिनि घणा त उन हवाले सां कुझु दोस्तनि जेको आहे सो गुज़ारिश कई आहे त असां कमर्शल जे करे असां जेको आहे सवाल न आहियूं नोट करे सघिया त सवाल नोट कयो असांजो सवाल आहे त गुम थी वियल माण्हुनि जो आलमी ॾींहुं कॾहिं मल्हायो वेंदो आहे जी हा गुम थी वियल माण्हुनि जो आलमी ॾींहुं कॾहिं मल्हायो वेंदो आहे त साईं जा असांजे सवाल जो सही जवाबु तव्हां मोकिले सघो था SMS ज़रिए SMS करण जो आसान तरीक़ो आहे तव्हां मोबाइल जे राइट ऑप्शन में वेंदो उते LRK लिखी याने लाड़काना थी वेंदो LRK माना लाड़काना स्पेस ॾेई पंहिंजो नालो पंहिंजे ॻोठ जो नालो ऐं पंहिंजो सवाल जो सही जवाबु लिखी करे 888 ते तव्हां सेंड करे सघो था असांजी GFM 88 जी ID आहे असांजो फेसबुक पेज आहे त हुन ते बि सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था ऐं तव्हां सवाल जो सही जवाबु असांजे मोबाइल जे वसीले कॉल करे बि नोट कराए सघो था असांजो मोबाइल नंबर आहे 0332132288 ॾहें बजे मोबाइल स्टूडियो में ऑन कंदासीं असां तव्हांजे सवालनि जा सही जवाब बिल्कुलु लिखंदासीं असांखे तव्हांजे जवाब जो इंतज़ारु ओसियलु रहंदो